रोगादे रंगसे दन्दे बर्खर यंसी गन मुला मार्ग दक्षण येदंग रोगादे तिनी लचु येदंग रंगी दा फ्रंग मुंदी तुदे चु येदंग यंसी रंगी दा तुके खुंदरी तावा मुसम रंगी दा पत्रला इंचे आश्वा सुची बनला रंगी ला सला तुई खला तुई खा शुला विवा रंगी दा रंग जेन मुला तुदे रंगी ला प्रार्थना लदुगा विषय दुगो मुला विषम रंगीशी तुई खा शुला विवा जेन मुला रंगी दा नन्ना सुखेदंगा ठिकाना सुरंग मुला काम